0: हबीगंज नगरस्य पुरैनिया क्षेत्रे एकस्य आपणस्य उपरि कार्यरते एनिमेशन कोचिंग केंद्रे अग्निप्रकोपः अभवत् येन छात्रेषु आतंकः उत्पन्नः नवव्रणिताः छात्राः किंग्स जॉर्ज चिकित्सकीयं विश्वविद्यालये केजीएमयू लखनऊ इत्यत्र प्रवेशिताः च सन्ति अधिकांशाः श्वासावरोधेन मृताः भारतस्य हज समित्या हज सप्तविंशत्यधिक द्विसहस्र तमवर्षस्य कृते तीर्थयात्रिभ्यः आवेदनपत्राणि आमन्त्रितम् नित्याः विमोचनं कुर्वन् अल्पसंख्यक कार्यमंत्री किरेन रिजिजुः ह्यः अवदत् यत् यात्रिणः भारतीय हज समिति पोर्टल तथा हज सुविधा ऐप माध्यमेन च आवेदनपत्राणि ऑनलाइन माध्यमेन प्रेषयितुं शक्यन्ते येन प्रक्रिया अधिका सरला सुलभा च भविष्यति FIH Pro League London Round इत्यस्य उद्घाटन क्रीडायां भारतीय पुरुष हॉकी दलम अद्य पाकिस्तान दलम सम्मुखी करिष्यति इति वार्ताः
1: इदु आकाशवाणी चित्रदुर्ग 102.6 FM ಈಗ ದಿನಚರಿ ಕೇಳುಗರೆ ಗಮನಿಸಿ ಜಿಲ್ಲೆಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಜೂನ್ 23ರಂದು ಅಂದರೆ ಇಂದು ಬೆಳಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಯವರೆಗೆ ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯತ್ಯಯವಾಗಲಿದೆ ಚಿತ್ರದುರ್ಗ ಭರಮಸಾಗರ ಸಿರಿಗೆರೆ ವಿಜಾಪುರ ಹಿರೇಗುಂಟನೂರು ಪಂಡರಹಳ್ಳಿ ಎಚ್ಡಿಪುರ ಚಿತ್ರಹಳ್ಳಿ ಮಾಡನಾಯಕನಹಳ್ಳಿ ತುರುವನೂರು ಬಾಲೇನಹಳ್ಳಿ ಹೊಳಲ್ಕೆರೆ ಜೆಎನ್ ಕೋಟೆ ಗೊಡಬನಾಳು ತೇಕಲವಟ್ಟಿ ಅರಸನಘಟ್ಟ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಗ್ರಾಮಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ವ್ಯತ್ಯಯವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಬೆಸ್ಕಾಂ ತಿಳಿಸಿದೆ